जे सिमरन तुझ पोखे नाम आए। सिमर सिमर हर हर मन गाईए, यो सिमरन सतगुर ते पाईए। सदा सदा सिमर दिन रात, उठत बैठत सास ग्रास। जाग सोए सिमरन रस भोग, हर सिमरन पाईगे संजोग। जे सिमरन नाही तुझ पार, सो सिमरन